सब ले जुन्ना अखंड देश मोर भारत हे ये, धन्य धरा मोर भारत हे ये पुण्य धरा।